मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं तर्दमंत्रंत पपीते साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंध कह साध संगेण शिवरंग गोविंद साध संगेण शिव